0: Bolly Brunch RM2 Radio Masti.
1: वैसे Bolly Brunch फैमिली बताओ जरा, आप म्यूजिक सुनते वक्त गाना गाते हो, लिरिक्स को चेक करते हो या बस आंखें बंद करके फील करते हो? जो भी है आपका स्टाइल मैसेज करके बताओ हमें, नो जजमेंट्स 5491294 पर. लेट्स हियर इट फ्रॉम यू.
0: Bolly Brunch RM2 Radio Masti.
2: ചുവപ്പ് നിറത്തിലെ സാരിയിൽ ഞങ്ങൾ എല്ലാം ഡേഞ്ചർ ആണല്ലോ. ചുവപ്പ് നിറത്തിലെ സാരിയിൽ ഞങ്ങൾ എല്ലാം ഡേഞ്ചർ.